0: fact. Right after the commercial break.
1: ಮೇಲೆ ಮಾಲದ ಶಾರ್ಜಾನ ಖಾಲಿ ರಾವಣ
2: ಜೋಸ್ತ ಕಲೂದ ಪಾರ ಶಾರ್ಜಿ ತ ಸಿಂಗಲಾರ್ ಶಮ
1: ಓಹೋ ಪಮೀನಾ ಬಾಜಾರ್ ದುಬೈ ಕಿ ದ ಶಾರ್ಜಾ ಜ್ಯುವೆಲರ್ಸ್ ದುಕಾನ ದಿ ಚಟ್ಟ ಚೀ ದುಬೈ ಔರ್ ದ ಶಾರ್ಜಾ ಟೂಲ್ ವೆರೈಟಿ ಮೌಜೂದ ದ
2: ನುದ್ದಾ ಸಿವಾಯ ಕನ
1: ಶಾರ್ಜಾ ಜ್ಯುವೆಲರ್ಸ್ ಪ್ರೊಪ್ರೈಟರ್ ಜೇ ಬ್ರದರ್ಸ್ ಫೋನ್ 0938273265
3: रेडियो दिलबर अब कभी भी कहीं भी सुनिए हमारी वेबसाइट पर लॉग ऑन टू www.radiodilbar.pk
4: आप सुन रहे हैं FM 94 रेडियो दिलबर सवाबी
5: आप सुन रहे हैं दिलबर FM 94 स्वाबी से इस्लामिक ट्रांसमिशन
6: आप सुन रहे हैं दिलबर FM 94 स्वाबी से इस्लामिक ट्रांसमिशन
5: रूहानी सुकून ईमान की रोशनी और दिल को छू लेने वाले लम्हे
7: या हबीबी या मुहम्मद या नबी
5: कुरान सुन्नत अखलाकी सबक और रूहानी गुफ्तगू ये सब सिर्फ एक जगह दिलबर FM 94 स्वाबी